0: दुख हरो दारिद्र हरो ते कष्ट हरो बालाजी
1: हरो कष्ट हरो बालाजी
0: रोग शोक सब दूर करो ते सुखी करो बालाजी
1: हे